0: निशांत मुबारक आहे त मूंखे साईं तव्हां उस्ताद करे मोकिलियो आहे
1: जी
0: उस्ताद जी जेका हूंदी आहे उहो इल्म जो भंडार हूंदो आहे उस्ताद में सलाहियतूं हूंदियूं आहिनि उहो बा अख़लाक हूंदो आहे बा किरदार हूंदो आहे उनमें कंहिं बि क़िस्म जो ऐब न हूंदो आहे त ईअं सलाहु वरी वसलम बेऐब थी